आकाशवाणी जय चंदपुर डागेले मिनिसोम लीले गाउंगिंग चांग इंडेले पना लाक्सोन इंडी तो तकला खोम इंगाई खिदिंगा डाकवा इंडेले पना लाक्सोन मासा पाव इंतु तकला खोम दे इंगाई सोम दिंग